मलाच माहिती नाही ब्रो, मला झडून नेहमी पब्लिक कमिटी खाती. त्यांचे गंजलेले शॉट माझे राजकारणी थॉट तुमच्या पितळाच्या फेलडॉनची दागडाची छाती. इकडं मार्शल नाही जिथं कंपनी राहती माझ्या पदर पाडतात. डॉनची सवारी जावा मोहल्ल्यातून जाती कारण मागातले कपडे मी गोल्डन मॅन. मी प्रेमामध्ये ओल्ड आणि न्यू स्कूल स्वॅग सोबत दहा पेटी कॅश आणि एलव्हीसी बॅग. त्याचा व्हीआयपी ला जॅक ज्याला कंपनीचा टॅग. ह्याला वार मारून केस नको, ह्याला फक्त झापड देऊ रॅग. डिग्गी डेड

भरतो टॅक, माझ्या संपत्तीचा एक टक्का करतो फ्लॅग. रात्रीचा हँगओव्हर बुल्ल्यात घुसला, सकाळच्या नाश्त्याला प्रीमियम स्नॅक आणि टेबल घालून बेबी देते हँड जॉब. ही डॉनची स्टाईल आणि हसेटचा अंदाज.